0: साथी
1: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड
0: दिवे ही एफएम
1: दिवे ही नाइक
2: नमो दिया एक मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम